तर सिखो अप्रतिम सुरुवातेच झाला आजचा आपला सकाळ वीज कार्यक्रमाचा. तर सिखो 10 वाजता पर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर सिखो आपल्या सुंदर सकाळाची सुरुवात करूया देवाच्या नामस्मरणाने. तर सिखो कारण दिवसाची सुरुवात जर भक्तीने झाली तर संपूर्ण दिवस सकारात्मकतेने भरून जातो. तर चला मनापासून म्हणूया देवा आजचा दिवस तुझ्या कृपेने सुंदर हो. तर ऐकूया योगेश आग्रकर आणि साथी कलाकारांची मधुर आवाजात नारळी पुनवाला.

रसिको ज्याच्या एक स्मित हास्याने आपला संपूर्ण दिवस होतो त्याचं नावच प्रेम आहे. रसिको म्हणूनच प्रेम व्यक्त करायला उशीर करू नका, कारण काही भावना मनात ठेवण्यासाठी नसतात, त्या आपल्या खास व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी असतात. तर ऐकूया गुलाबी सपान इन द वर्सेस ऑफ विजय भाटी अँड प्रीती जोशी.

रसिक अप्रतिम कार्यक्रम पुरीपूर आनंद घेत आहात तर ऐकूया उत्तरा केरकर यांच्या समयूर आवाजात रेशमाचारी गाणी आणि रसिक हो काही गाणी जुनी होतात पण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी कधीच जुन्या होत नाहीत आणि रसिक हो आजच्या या सुंदर सकाळी जुन्या गाण्यांच्या सुरांसोबत पुन्हा एकदा या खास आठवणींमध्ये रमूया कारण रसिक हो काही गाणी ऐकायची नसतात ती अनुभवायची असतात

रसिक हो एम बी सी घरनुसार सारे नौ वाजले आहे आणि रसिक हो गाणं संपत सूर थांबतात पण मनात उमटलेली आम आठवण मात्र कायम राहते. म्हणूनच जुन्या गाण्याची जादू कधीच संपत नाही. अंगणी माझं इन द मिलोजियस वॉइस ऑफ वैशाली सामंत.

0: राइट स्वाइप लेफ्ट स्वाइप करता करता नजर थांबली. फर्स्ट डेट झाली आणि सनई
1: तर सिखूया गाण्यानंतर शेवटचं गाणं असणार आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर ऐकूया पुन्हा एकदा वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात कन्याकुमारी.
0: मेकअप नीट झालाय ना, कोण दिसतोय भारी, नवरी होणार मी आता तुमची कन्याकुमारी.

0: Continuous music. RM3.
1: समय बीती जाए छे पण लोको त्यांना त्याज होय छे डाया भाई, आपणे छोडीने आव्या होईने त्याज।